0: तुम्ही ऐकून असत रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगाळचेनी आईच्या कोंकणी प्रसारात तुमकां सुमेस्तां मोगाचो स्वागत म्हणटा.
1: संत अन्नमयेची फिरगज तट्टा दबाजायन खेळून दाखयतात हास्यमय सामाजिक कोंकणी नाटक पप्पाचे फेवरेट. ह्या नाटकांत येवचे सर्व पात्र आनी नांवां केवल काल्पनीक. निज जिवनांत कोणाकच कसलेंत संबंद आसचे ना, केवल काल्पनीक. आतां तुमच्या मुखार सदर करता पप्पाचे फेवरेट. ह्या नाटकाक दिग्दर्शनाक संगत दिला नानू मरल तोट्टाम, तशेंच रंगदमानिक्या मोरविन शिरवा.
2: हांवें सोडचे कशें जाल्ल्यान तुज्या पप्पान म्हाका एक म्हयन्याचे पयशे दिवंक आशिल्ले. काय खोर इल्ले दिले, काल इल्ले दिले, आज इल्ले दिले.
3: नाया बाबा, तू आयिल्लो बर पळयता ना, आमच्या पप्पान आसा पळय त्या रट्टूक सोडूंक चार चंडे दिवंक तिची वेवस्था केला म्हणून चिंतले. ओ पट्टींग पंचायतीचो उदार सोडतलो तुझो जू पळया न्ही साहेबा, हे तुका हातान दुजोर जायना एक सायडीन अशें जायना. हे लोंकडाचे
2: तुमकां लोंकडाचे जावंक पुरो, म्हाका हे भांगाराचे
3: दायलो. बरोबर उडयता साहेबा. न्ही ओके, ते लोंकडाचे तुका भांगार ओके जाले. न्ही तूं माथ्याक हेडलायट घालून खायला सुट्टू गुंताय साहेबा.
2: म्हाका राती न्हिदिल्ले परा सपना येतात, ती सपना खंयची म्हाका क्लियर दिसना, ताका लागून हांवें हे हेडलायट घालून न्हिदचे.
3: तूं आतां हेडलायट घालून राती न्हिदचे गे
2: वय
3: लेटो न्ही, राती सपना पडल्यार तुका नितळ दिसना जाल्यार ताका हेडलायट घालून न्हिदचे न्ही बाबा. ताका वोकल घाल न्ही ताजी, वोकल घाल न्ही ताजे सपना नितळ दिसता. ओके, लंगी बरी आसा साहेब, लंगी हळदुवी बरी आसा.
2: जाय की तुका दियेत, कांय प्रॉब्लेम ना.
3: विचार घाला न्ही,
2: घाला दियेत दियेत दियेत दियेत दियेत घे घे घे घे घे.
3: हळदुवी कलर म्हटलं बरे. काले साहेबा दोळ्यान कळो गेलो, कोले जिड्ड मूर साहेबा. काले साहेबा ती लुंगी उमडू नाही गी.
2: काल म्हज्या शेजारच्या मोगरल्यान म्हाका इल्ले तारले दिल्ले, ते हांव सुटी करनाशिल्लो. त्या दोळ्यात अर्जंट एक फोन आयलो, हांवें चिंतले खंय पांचायतीचो फोन अर्जंट न्ही गे, म्हणून हांवें काले केले. हांवें म्हजे हात अशे पुसले.
3: तुवें अशें पसून म्हाका दिले गे माणे बलास्पत्रान दिला अनेस्थेशिया दिवच्या बदले गे. हिंत जाता, हिंत बाकार राखून वयता. हें सगळं आसून दी टॉनी. ओके, तुजें नांव तीन टी म्हटलें.
2: हय म्हजें नांव
3: टॉनी तोट्टा. दोन टी जाले, अनेक टी खंय आसा?
2: अनेक टी अंगाच्या पेले.

0: Goiaba! E Goiaba! Goiaba!
1: किताब वो पढ़ते हैं, किताब वो पढ़ते हैं।
0: तू कहा, आवे संगले समझता है कि ना?
1: तू कहा कितना बढ़िया संगला, सन्ने चे ये नू उले रखा, सकल ये नू उले इमलो।
0: तू एक क्या दारा संगला रे, आवे तंस, आवे तो अबे तू कहा आजा को दीना मिल रहे दीना, तू पंचेता कोसो, तालुका कोसो इंडिया डिसिला की कोसो, आवे तू कहा बिल्कुल जा को दीना। అది సకలి చేయనక సంజయ చేయనక పలే మాగిరియమును తువ మకదం చేయనక రస్తు దాయి తుక మకనై
1: అడరట్టో తుం బరో మునిస్ దేవ్ బిరాన్ తీసో మాగ్నే రజార్ కర్సో అని హరియక్షన్ తెనీ బరో ఉను యా రస్తె విషయం మాత్ర కి త్యా తు కటుక జలై
0: ఆ మక పాలిష్ కర్చేనక సర్కె तू जाना ही हम कटुक मुनानो तर पंचायता किता दूर दिलाई पाला सकाले मका पंचायता का पहला
1: अले रट्टो त्या खुशीचा अक्रिस्तावानी चार फीट जागो सोन्दे अनि तू ए चार फीट जागो सोन्नो दया दाखिली जाला रे जाते असिल्ले
0: त्या क्रिस्तावानी जागो सोड दिला हमें तुका जागो सोड़ी जमचेंगे ना हम तुका एक इंच जागो सोड दी ना जाय जाल्यार त्या क्रिस्तावालागीच अनेक चार फीट जागो सोडूंक सांग आणि हम जागो सोडता म्हणजे खबर विसरून सोडो
2: कित्याक भोव मारतात इल्ले लव उलोवंक जायना गे जागो जागो म्हणून भोव मारतात वेता नाका वरता की तुम्ही
0: हांगा येवन तुजे कॉमेडी गे मरताना वरिना म्हणून तुका कळीत आसा न्ही गे मागीर किचाक मजा लागी सदां न्ही जागो जाय म्हणून विचारता तर आनी मुखार फाल्यां जावन रस्त्याक जागो विचारशात जाल्यार जागृत
2: तुम्ही या बाबी
3: आबा आबा आमचे वासन बरं पुरं झाले
1: पुरं वासन पुरं झालं की बघता शिकवणी झालं गे बसा
3: आता आमका एक काणी सांगा बा प्लीज
1: आता तुमका एक हवे काणी सांगायची गे एका गावात एकलो वणे रिपेरी करतालो असलो ताच्या लगी चड पैसे नातिल्ले बरें कुटाम घरांत संतोष समाधान आसले आणि माय अभोग आसलो बरी बायल भुरगी आसली एक दीस या कुटुंबाचेर रायाचो दोळो पडलो आणि रायान मंत्री गापोन तांच्या आंगडी बागलार 99 नाणी दवरली
3: ही काणी म्हाका गुप्त आसा ही आमच्या पात्रबान मिसाच्या शर्मा वेळार बरी कण सांगला ती नाका बा दुसरी सांग प्लीज
1: वैगी बता ही काणी तुमका सांगल्या की पात्राबान जायत पुता आता आणि एक काणी सांगता अमेरिकात एक 12 वर्षांचे भुरगे आसले ताजे नाव हॅट बी व्हिएटली त्या भुरग्याक दोतोरने वसोंक इगर्जे वसोंक मस्त मोर आसली ती इगर्ज ल्हान भितर वसोंक तांकां जायनासले इगर्जे भितर वसोंक ते भुरगे 13 वर्सांच्या प्रायर एक मार्गकार पिढेक वळख जावन देवाधीन जाले ताजी मरणाची रीत जाल्या उपरांत ताच्या आवयन ताजी पर्स हाण विगाराला दिली विगारान पर्स उक्त्या घरन पळयले आणि तांतू एक चीट बरोवन आसली पुता त्या चिटीर अशें बरोवन आसले आमकां एक व्हडली इगर्ज जायची आणि हांवे पॉकेट मनी जावन उरले 57 सेंट्स हांव पयले दान जावन दिता 57 सेंट्स म्हळ्यार आमचे 50 रुपये जाता
3: ही काणी आमचे पदराबाद मिसाच्या वेळार शर्मान सांगला तुझे लागी आमच्या पदराबादचे काणी सोड दुसरी काणी ना गया बा
1: अयो आमच्या पाद्रवाच्या काणये मुखार आमच्यो काणयो टुस्सुता तुमकां पळयतना मस्त म्हाका खुशी जाता. आमचो पाद्राब आमच्या जिवितांत जावचे पवित्र पुस्तकांतली उतरां काणये रुपार सांगता की पवित्र पुस्तकांतली जेजूची उतरां आमकां सारखे समजूं त्या देखून पुता तुमी शर्मो बरेंकर आयकात आनी मुखार सारके आणखी बरेंकर आयकया पुता. अरे पुता ते काणयेचे जाले तुमच्या इस्कालांत आतां कितें बरं जाता सांगा पुता म्हाका इल्लें इस्कालांत जावची गजाल. जाय पुता म्हाका शिकय. ए बी सी डी डी येत पुता यान ते म्हणा इंग्लिश तुमकां इस्कॉलर शिकतले पुता. पुता आमी घरा कोंकणी उलयचय कोंकणी उरयचय पुता तुजे बरे जाला स्पष्ट जाला.
3: म्हणजे एक सवाल असा तुका
1: सांग पुता.
3: आबा सलमान खान ताच्या बर्थडे दिसा केक कट करताना कितले फुंकलरी वाद पालो ना कित्याक.
1: अरे पुता त्या सलमान खानान बर्थडे कसरा म्हाका आपोवंक उत्तरा रे.
3: कित्याक ही म्हणल्यार ताणे तोंडाक मास्क घाल्ला बा.
1: तुझेही बरे जाला पुता बस्त जाला.
3: आबा आबा आता म्हजे एक सवाल ए बी सी डींत बी आसा पळय मस्त पिक्चर पळयता कित्याक.
1: अरे पुता म्हज्या जिवितांत हांवें पिक्चरांच पळोवंक नात रे आनी कशें हांवें सांगचें तुमकां.
3: कित्याक की म्हणल्यार बाबा बीचा मुखार सी डी आसा पळय त्या देखून बी मस्त पिक्चर पळयता.
1: ह्या भुरग्यांची गंमत पळयल्यार तुजेही बरें जाला स्पष्ट जाला.
3: आबा आबा म्हजे एक सवाल आसा तुका.
1: सांग पुता सांग.
3: मध्या राती भयंकर पावस गडगडो सगळ्याने पूण तुझी सत्री दिसाना तूंय दिसाने कशें आबा.
1: अयो पुता तूं कितें म्हाका मानकट करूंक बसला हिंगे हांवें रेनकोट घालिल्ल्या रे जाल्यार हांवूय बी जाणा तुजी सत्रीय बी जाणा.
3: ना बा मध्या राती तूं खंय भायर वताय घरांत न्हिदून आसताय पळय.
1: पुता हे म्हज्या मंडळाक गेले ना पुता तुजेही बरं जाला स्पष्ट जाला.
3: आबा आबा ते सगळं असून आता म्हाका हे सांग तू तू ह्या रात्रीक तू कित्याक बरं करून बाई सरलाय.
1: हे गे पुता आज खंचो दिस रे पुता.
3: आज सनवार नी गे बा फाल्या इतर.
1: हांवें सनवाराच बाई सरून इच्छे आयतारा उठोन दांग सरून सांगवायचे.
3: आबाची आयडिया म्हणी बरी आसा साखरी उरता लेट जाता म्हणणे.
2: तुमचे काल कोण घाटा भुरगे उठू मॅडम वर इकरा झाली न्हिद ना गे पहिला मिसाव सांगा वसा पुता न्हिदा
1: जायत मागे भुरगी इल्ले उरले मस्ती म्हज्या
2: तुम्ही दीस वेताना भुरगे उठू कोण दाटा कारण तुम्ही भुरगोच जातात.
1: आणि मग ते आदले काल चिंताना मोतीक मस्त बेजार आई जाता. आदल्या काळार आमकां जेवंक खावंक कांय उणे नातिल्ले संतोष समाधान आसा. आज काळ जाय तितले जेवंक आसा तरी शांत समाधान घरांत ना आणि भायर सोदून गेल्यार मेळटा की मागीर.
2: आमचो काळ सदांचो काळ माया मोगाचो काळ आता असो काळ येता म्हणून हांवें स्वप्नात ती चिंतू ना.
1: आणि मागे मुरेस घट आसताना बोल्सान चार गुले असल्यार मात्र ताका स्थान मान.
2: तुम्ही ते बरे काला चिंतात पहिल्यांच्या बरे चिंतून भलायकी काला पाड करतात कालाके ताकान ते कोला म्हणल्या भशेन आता असो काल कसो आपले तशेंच आम्ही अन्नान वचचे. आले बा म्हाका आनीकय उडास आसा तुम्ही म्हाका पहिले फुटी पळोवंक येताना आमच्या आंगोरी जावन हांव हाटयेंत रेड्यांक तोंड घालतली तुम्ही त्या काळकांक पळोवन म्हाका जायच म्हण आनीकय उडास.
1: आले मगे त्या काळोखान तूं म्हाका சந்திரபபுரி சப்தலை மகே சந்திரபபுரி சப்தலை அனி சிந்தாரு அனி அத்தம சிந்தும் மாத்திர அத்தி சபான் காய்த்து ஊட வசில்ல அத்தா தேம்கா சிந்தும் மாத்திர அத்தா கால அரம்கா ஊர் லோக சில்லைங்க மகி ஊர் லோக சில்லைங்க பாய் மாயின
2: गैलक्सी रेजॉर्ट खी खाली
1: आणि तू काय घेते आता तुझ्या संगता बहुत एवढं नाश आहे म्हणजे ते मात्र चिंतू मात्र म्हणजे चिंतू मात्र
2: पुरपुरो तुमचे शेले पुरपुरो भुरगी जाऊन नात्र झाल्या रे तुमच्या उडक्याने काय उडे ना आता बहुम घेच नाका वर रात्रीची 12 झाली भीतर या पाला मी सांगा निद्या येईल
1: राईट म्हणजे राईट राईट

0: काले पण तुम योग करणार जाओ पायच येतात होगी
1: ना पुता तुमचं पप्पा काल सोडून गेलं रे पुता
2: काले म्हणताय माय
1: होई रे पुता
3: आता काल इकडचे
4: बाबा मुंबई फोन करून कबारदी आणि तो काय असा रे शिबट
3: तो दोन हप्ते जे ट्रेनिंग असा म्हणून काल बेंगलोर गेला तकाय फोन करून पळयता
4: अलबटा तसेच आमच्या वी घराकी कबारदी आणि घंटी मारून सांग वाड्याच्या गुरुकाराकी सांग आणि वाड्या घरा फोन करून कबारदी
3: जाय
4: हा पक्कू फोन करता आणि मोरणाची विलवारी करता हॅलो पक्कू ऐकत आहे

0: आमच्या लगे पैसे असते तुमच्या लगे सरतर म्हणतात शंभर कोईल का दोस ते पावनांगी म्हणून
1: बाबा इल्ले असत ते पप्पान मांच्या नावावर फिक्सड दोरन मात्र अंगणो मेनी केल्या
2: तुका किद्या गे पैसे जेवताय खाताय घर असं आणि किद्याक तुका
0: जेवल्यार केल्यार पूत पावताय रे पैसे नाकात गे खर्चाक वखताचे खर्च म्हणून नाका पैशांक
2: हो आता तुझं मन पण करचे म्हणून तुका टेन्शन गे खंत करी नाका तो शिपाट असा ना गे तो करतलो
0: वय वय शिपाट असा वांट्याक शिपाट ना माय कोणाक मा शिपाट नी गे
1: माय तू चिके ओके राव पळ्या बाबा मुंबईत आयला मात्र ताका सर टेन्शन दी नाका तू चिके ओके राव
2: ते पुर असून दे हा तू इगर जेडे वसून ये आणि पदर भाग पेडो नो उलो ये मिसाचा विश्वास ये

0: शिबट काही पैसर लई
1: इलेक्ट्रेंट असं नाही म्हणून
0: युनिफॉर्म काढू नाही पप्पा बरं युनिफॉर्म घालून निघताय गे किते
1: तस पप्पा सबूत दे
0: किते इल्ले बेजार आहे तसं
1: तसं कोण इल्लं तर येशे नाही घेऊन या
0: पसरलं म्हणून गे तसे बेजार आहे पाव ना काही देवाच्या खुशेक आम्ही कलती मान घालीचे आम्ही उरले दिस या संसारात सगळ्या सांगता खुशेंत हसून केळून उरीचे आमचे दुःख आम्ही बाहेर दाखवचे नी ते देवाक समर्पीचे हसून दी तू आता पायलट
1: गे पायलट
0: युनिफॉर्म चेंज झाला पायलटचे युनिफॉर्म घालून सासाई
1: आता पायलट एक भयंकर पायलट
2: पहिले टॉयलेट इन बोस मागीर पायलट
1: काय रे तू एक खंचो खंचो मुनीस अपग्रेड झाला तू एक अपग्रेड जाऊन आहे नी अरे अल्बाटा हा एक भयंकर पायलट आणि म्हणजे साडे आठांचे फ्लाईट कोडी येतो मुंबई
2: आगदा दर्यात वेताना तुका वागळी ताटे अंजल बांगडे तरले बरं मिळते आता सरकार मिळता
0: सर्ग
2: मिळता की एम कोण मिळता
0: वय रे शिबाटा सर्ग एम कोण दिसता रे

0: तुम्ही ऐकून असत रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगाळचेनी आयच्या कोंकणी प्रसारात तुमकां सुमेस्ता मोग असो स्वागत म्हणता.
1: सांतान्नमायची फिरगजत तोडटा दबा जायन खेळून दाखयतात हास्यमय सामाजीक कोंकणी नाटक पप्पाचे फेवरेट. या नाटकांत येवचे सर्व पात्र आनी नावां केवल काल्पनीक. निज जिवनांत कोणाकच कसलेंत संबंद आसचे ना, केवल काल्पनीक. आतां तुमच्या मुखार सदर करता पप्पाचे फेवरेट. या नाटकाक दिग्दर्शनाक संगत दिला नानू मरल तोट्टाम, तशेंच रंगदमानिक्या मोरविन शिरवा.
2: हांवें सोडचे कशें जाल्ल्यान तुज्या पप्पान म्हाका एक म्हयन्याचे पयशे दिवंक आशिल्ले. काय होर इल्ले दिले, काल इल्ले दिले, आज इल्ले दिले.
3: नाय बाबा, तूं आयिल्लो बर पळयता ना. आमच्या पप्पान आसा पळय त्या रट्टूक सोडूंक चार चंडे दिवंक तिची वेवस्था केला म्हणून चिंतले. ओ पट्टींग पंचायतीचो उदास उरतलो. तुझो जू पळया न्ही सैबा, हे तुका हातात झुजड जायना, एक सायडीन अशी जायना. हे लोंकडाचे
2: तुमकां लोंकडाचे जावंक पुरो, म्हाका हे भांगाराचे
3: लोकर बरे उडयताय सैबा. न्ही ओके, ते लोंकडाचे तुका भांगार ओके जाले. न्ही तूं माथ्याक हेडलायट घाल, काय आला सुट्ट गुंताय सैबा.
2: म्हाका राती न्हिदिल्ले पारा सपना येतात, ती सपना खंयची म्हाका क्लियर दिसना. ताका लागून हांवें हे हेडलायट घालून न्हिदचे.
3: तूं आतां हेडलायट घालून राती न्हिदचें गे.
2: वयटो
3: न्ही, राती सपना पडल्यार तुका नितळ दिसना जाल्यार ताका हेडलायट घालून न्हिदचें न्ही बाबा. ताका व्होकल घाल न्हिदाचे, व्होकल घाल न्हिदाचे, सपना नितळ दिसता. ओके, लुंगी बरी आसा साहेब, लुंगी हळदुवी बरी आसा.
2: जाय की तुका दियेत, कांय प्रॉब्लेम ना. घाला दियेत, दियेत, दियेत, दियेत, दियेत, घे घे घे घे घे.
3: हळदुवी कलर म्हटलं बरे. काले साहेबा दोळ्यान कळो गेलो, काले चिड्ड मोर साहेबा, काले साहेबा ती लुंगी उमडू नाही गे.
2: काल म्हज्या शेजारच्या मोगरल्यान म्हाका इल्ले तारले दिल्ले, ते हांव सुटी करनासलो. त्या तळ्यात अर्जंट एक फोन आयलो. हांवें चिंतलें काय पंचायतीचो फोन अर्जंट न्ही गे, म्हणून हांवें काले केले. हांवें म्हजे हात अशे पुसले.
3: तुवें अशे पुसून म्हाका दिले गे. माणेपाल आस्पत्रान दिले अनेस्थेशिया दिवच्या बदले एंत जाता, थंयत बाकार रागोवन वयता. हे सगळं आसून दिटो न्ही. ओके, तुजे नाव तीन टी म्हणले.
2: हय, म्हजे नाव
3: टॉनी तोट्टा. दोन टी जाले, अनेक टी खंय आसा?
2: अनेक टी अंगाच्या पेले.

0: Lariaba! Yeah, Lariaba! Lariaba!
1: Kita bobar tere. Kita bobar tere.
0: Tu kaha? Aave sangle samjha ta ki na?
1: Tu kaha? Kitla putya sangla? Sanne che yonu ulai raka. Sakal yonu ulai imlo.
0: Tu ek kadala sangla re? Aave tansu. Aave tu ka? Aave tu kaha? Aza ko dina milare dina. तू पंचायत कोसो तालुका कोसो इंडिया डीसी लागी होसो आऊं तुका बिल्कुल जागो दिना आणि सकाळी जेयनका संजे जेयनका फले ये मागिरी म्हणनो तू ए मका संजे नका रस्तो जाई तुका मका नाही
1: अरे रट्टो तू बरो मनीस देव बिरांत दिसो मागणे रजार करसो आणि हर रिएक्शन ते नाही बरो पुनो या रस्त्या विषयी मात्र कित्याक तू खटूक झालाय
0: म्हाका पॉलिश करचे नका सारखे तू जाणा हांव खटूक म्हणून तर पंचायता कित्याक दूर दिलाय फाल्यां सकाळी म्हाका पंचायताक आपयला
1: अरे रट्टो त्या खुशीच्या अक्रिस्तावांनी चार फीट जागो सोडला आणि तुवें चार फीट जागो सोडलो दया दाखयली जाल्यार जाते आसले
0: त्या क्रिस्तांनी जागो सोड दिला हांवें तुका जागो सोडिल्ले म्हणचे गे ना हांव तुका एक इंच असो जागो सोड दिना जाय जाल्यार त्या क्रिस्तांवा लगेच अनेक चार फीट जागो सोडूंक सांग आणि हांव जागो सोडटा म्हणची खबर विसरून सोडो
2: कित्याक बो मारतात इल्ले लव उलोवंक जायना गे जागो जागो म्हणून बो मारतात वता नाका वचत गी तुम्ही
0: हांगा येवन तुजे कॉमेडी गे मरताना वरिना म्हणून तुका कळीत आसा न्ही गे मागीर कित्याक म्हज्या लागी सदां न्ही जागो जाय म्हणून विचारतात आनी मुखार फाल्यां जावन रस्त्याक जागो विचारचे जाल्यार जागृत
3: आबा आबा आमचे वासून बरो नव्हतं पुरो झाले
1: पुरो वासून बरो झाले गे बता शिकवणी झाले गे बसा बेटा बसा
3: आता आमका एक काणी सांगा बा प्लीज
1: आता तुमका एक हवे काणी सांगायची गे एका गावात एकलो वणे रिपेरी करतालो आसलो ताच्या लगी चड पैशे नातिल्ले बरे कुटाम घरांत संतोष समाधान आसले आणि माय अभोग आसलो बरी बायल भुरगी आसली एक दीस या कुटुंबाचेर रायाचो दोळो पडलो आणि रायान मंत्री गापोन तांच्या आंगडी बागलार तोंबत्तोंबत्त नाणे दवरली
3: ही काणी म्हाका गुप्त आसा ही आमच्या पात्रबान मिसाच्या शर्मा वेळार बरी कान सांगला ती नाका बा दुसरी सांग प्लीज
1: वैगी बता ही काणी तुमका सांगल्या गे पात्रबान जायत पुता आता आणि एक काणी सांगता अमेरिकात एक 12 वर्षांचे भुरगे आसले ताजे नाव हॅट बी वेट त्या भुरग्याक दोतोर ने वसोंक इगर्जे वसोंक मस्त मोर ती इगर्ज लहान भितर वसोंक तांकां जायनातिल्ले इगर्जे भितर वसोंक ते भुरगे 13 वर्सांच्या प्रायर एक मार्गकार पिडेक वळख जावन देवाधीन जाले ताजी मरणाची रीत जाल्या उपरांत ताच्या आवयन ताजी पर्स हाडन विगाराला गेलेली विगारान पर्स उक्ते घरन पळयले आणि तांक ती एक चीट बरोवन आसली पुता त्या चिटी राशे बरोवन आसले आमकां एक व्हडली इगर्ज जायची आणि हांवे पॉकेट मनी जावन उरले 57 सेंट्स हांव पयले दान जावन दिता पुता 57 सेंट्स म्हळ्यार आमचे 50 रुपये जाता
3: शर्मवान सांगला तुझे लागी आमच्या पदरबाचे काणी सोड दुसरी काणी ना गे बा
1: अयो आमच्या पात्रावाच्या काणये मुखार आमच्यो काणयो टुस्स उरता. तुमकां पळयतना मस्त म्हाका खुशी जाता. आमचो पात्राब आमच्या जिवितांत जावचे पोवीत पुस्तकांतली उतरां काणये रुपार सांगता गे. पोवीत पुस्तकांतली जेजूची उतरां आमकां सारखे समजूंक त्या देखून पुता तुमी शर्मा बरेंकर आयकतात आनी मुखार सारखे आनी बरेंकर आयकया पुता. हय पुता ते काणयेचे जाले तुमचे इस्कालांत आतां कितें बरो जाता सांगा पुता म्हाका. इल्ले इस्कालांत जावची गजाल जायत पुता म्हाका शिकय. ए
3: बी
1: सी
3: डी
1: डी येत पुता यान ते म्हणा इंग्लीश तुमकां इस्कॉलर शिकतले पुता. पुता आमी घरा कोंकणी उलयत जाय कोंकणी उरयत जाय. पुता तुजे बरें जाला स्पश्ट जाला.
3: आबा आबा म्हजे एक सवाल आसा तुका.
1: सांग पुता.
3: आबा सलमान खान ताजे बर्थडे दिसा केक कट करतना कितले फुंकलरी वाद पालो ना कित्याक.
1: हळे पुता त्या सलमान खानान बर्थडे किसरा म्हाका आपोवंक उत्तरा रे.
3: कित्याक ही म्हणल्यार ताणें तोंडाक मास्क घाल्ला बा.
1: तुजे बरें जाला पुता बस्त जाला.
3: आबा आबा आतां म्हजे एक सवाल. ए बी सी डींत बी आसा पळय मस्त पिक्चर पळयता कित्याक.
1: अरे पुता म्हज्या जिवितांत हांवें पिक्चरांच पळोवं नात रे. आनी कशें हांवें सांगचें तुमकां.
3: कित्याक की म्हणल्यार बाबा बीचा मुखार सी डी आसा पळय त्या देखूनच बी मस्त पिक्चर पळयता.
1: ह्या भुरग्याची गंमत पळयल्यार तुजेय बरें जाला स्पश्ट जाला.
3: आबा आबा म्हजे एक सवाल आसा तुका.
1: सांग पुता सांग.
3: मध्या राती भयंकर पावस गडगडो सगळ्याने पूण तुझी सत्री बिसाना तुय बिसाने कशें आबा.
1: अयो पुता तू कितें म्हाका मांकड करूं बसर लागे. हांवें रेनकोट घालून दिल्या रे जाल्यार हांवूय बी जाणा तुजी सत्री बी जाणा.
3: ना बा मध्या राती तूं खंय भायर वताय घरांत न्हिदून आसताय पळय.
1: ओ पुता हे म्हज्या मांड्याक गेले ना पुता तुजेय बरें जाला स्पश्ट जाला.
3: आबा आबा ते सगळे आसून दी आतां म्हाका हे सांग तू तू ह्या रातीक तू कित्याक बरें करून बैसरलाय.
1: हे गे पुता आज खंयचो दीस रे पुता.
3: आज सनवार न्ही गे बाबा फाल्यां येतर.
1: हांवें सनवाराच बैसरून इच्छे आयतारा उठोन दान घसरून
3: आबाची आयडिया म्हणी बरी आसा. सकाळी उठताना लेट जाता म्हणणे
4: तुमचे काल कोण जाता भुरगे उठू मेळ्ळो न्हू वर इकरा झाली न्ही दोन ना गी फाल्यां मी सांगू सांगा वसा पुता न्ही
1: जायत मागीर भुरगीं उलय मस्ती म्हज्याने.
4: तुम्ही दीस वेताना भुरगे वट्टू कोण डाटा करून तुम्ही भुरगोच जातात.
1: आणि मग ते आदले काल चिंताना मोतीक मस्त बेजार आई जाता. आदल्या काळार आमकां जेवंक खावंक कांय उणें नातिल्ले संतोष समाधान आसा. आज काल जाय तितले जेवंक आसा तरी शांत समाधान घरांत ना. आनी भायर सोदून गेल्यार मेळटा गे मागीर.
4: आमचो काळ सदांचो काळ माया मोगाचो काळ आतां असो काळ येता म्हूण हांवें स्वप्नांत चिंतू ना.
1: आनी मागीर मनीस घट आसतना बोल्सान चार गुले आसल्यार मात्र ताका स्थान मान.
4: तुमी ते बरें काळाक चिंतात पयल्यांच्या बरें चिंतून भलायकी काळा पाड करतात. काळाक ताका ते कोला म्हणल्या भशेन आतांचो काळ कसो आपले तशेंच आमी वंदन वचचे. आले बाब म्हाका आनीकय उडास आसा. तुमी म्हाका पयले फुटी पळोवंक येताना आमच्या आमोरी जावन हांव हाटयेंत रेड्यांक तोंड घालतली. तुमी त्या काळखांत पळोवन म्हाका जायच म्हण आनीकय उडास.
1: आले मगे त्या काळोखांत तूं म्हाका சந்திரபபரி சப்தலை மகே சந்திரபபரி சப்தலை அனி சிந்தாரு அனி அத்தமா சிந்தும் மாத்திர அனி சொபாயம் காய்த்து ஊட அசில்லைங்க आता ते आमका चिंतू मात्र आता खालार आमकां उलोवंक आशिल्लेंगे मागीर उलोवंक आशिल्ले पांय मायन विसरले काय जायत म्हणजे आशिल्ले
4: वय पूण आतांच्या भुरग्यांक मेळपणे चुरी कोणाची भिरांत म्हणलीच ना सत्य सांगायचे जाल्यार हांवें तुमकां पळयलें रेस्पेर दिसात ते आतांची भुरगीं पळय काजारां पयलें तर खंय खंय भोंवपाचे हॉटेलाक खंय दर्या तडीर खंय आनी त्या आडनेलाच्या गॅलक्सी रेसॉर्टाक खंय खंय खंय वेतात आमच्या काळार हे फुडें आसलें गे
1: हें कितें तुका पळोवन मसर जाता गे आमी आमच्या काळार तशें भोंवंक ना गे आनी तुका कितें आतांय म्हज्या सांगता भोंवन हे म्हणून आशा गे म्हणजे ते मात्र आतां चिंतूंक मात्र म्हणजे चिंतूंक मात्र
4: पुरो पुरो तुमचे शेले पुरो पुरो भुरगीं जावन नात्रां जाल्यार तुमच्या उडकण्याक कांय उणें ना आतां भोंवक घेवचे नाका वरां रातीची 12 जाली भितर या फाल्यां मिसा वचोंक न्ही देये
1: जायत जायत

0: आले परतून योग करणार जाओ पाय शिरकाल होती
1: ना पुता तुमचं पप्पा का सोन गेलं रे पुता
0: आले म्हणताय बाई
1: होय रे पुता
0: बाबाक मुंबई फोन कर कोबारदी आणि तो काय असा रे शिबट
2: तो दोन हप्ते जे ट्रेनिंग असा म्हणून काल बेंगलोर गेला तकाय फोन कर पळयता
0: अलबटा तसेच आमच्या वी घराकी कोबारदी आणि घंटी मारून सांग वाड्याच्या गुरु घराकी सांग आणि वाड्या घरा फोन कर कोबारदी
2: जाय
0: हा पक्कू फोन करता आणि मोरणाची विलवारी करता हॅलो पक्कू ऐकत आहे

0: माय पप्पाच्या काही फिक्सड झाले पैसे म्हणे असतात घे बँकांत
1: पैसे खंचे रे तुम्ही दिल्यावर मात्र आमच्या लगे पैसे असते तुमच्या लगे सरकार म्हणतात 100 कोईल गादो असा ते पावांगी म्हणून
2: बाबा इल्ले असतात ते पप्पान मायच्या नावावर फिक्सड दोरन मात्र नॉमिनी केल्या
0: तुका कित्याक घे पैसे जेवताय खाताय घर असा आणि कित्याक तुका
1: जेवल्यावर केल्यावर पूत पावताय रे पैसे नाकात घे करसाक वखताचे करचे म्हणून नाकाय पैशांक
0: हो आता तुझं मन पण करचे म्हणून तुका टेन्शन घे खंत करी नका तो शिपट असा न गे तो करतलो
1: वय वय शिपट असा वांट्याक शिपट ना माय पळंग मा शिपट न गे
2: माय तुझी के ओगे राव पळ्या बाबा बोंबईतावन आयला मात्र ताका सर टेन्शन दे नका तुझी के ओगे राव
0: ते पुर असून दे आवणी तू इकडचे वसून ये आणि पदर भाग पेळो न उलो ने निसाच्या विषयात ये